मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउ लिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकुव्या पहिलं गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदोळवरेक कोमनी पदा कोमनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.